0: उसके दूसरे दिन किसी ने मिस्टर बैरमन को हमारी ही खिड़की के पास बहुत बुरी हालत में पाया। उनके जूतों में बर्फ भरी हुई थी और उनके पेंट ब्रश और कैनवस इसी आईवी क्रीपर पेड़ के पास पड़े पाए गए थे, जहां वो रात भर पेंटिंग करते रहे।
1: पेंटिंग?
0: हाँ।
1: कैसी पेंटिंग?
0: जो पत्ता तुम देख रही हो वो कुछ और नहीं लेकिन मिस्टर बैरमैन की पेंटिंग है, जो उन्होंने आखिरी पत्ते के गिरने के बाद उस कड़कड़ाती सर्दी वाली रात में उस पेड़ पर चिपका दी थी।
1: ओह, तो वो पेंटिंग है?
0: हाँ।
1: असली पत्ता नहीं है?
0: नहीं।
1: लेकिन सू, कितना असली लग रहा है।
0: हाँ जॉन्सी, बिल्कुल असली है ना मास्टरपीस?
1: हाँ सू, मास्टरपीस। वो कहा करते थे कि मैं कभी ना कभी मास्टरपीस बनाऊंगा, और सू, उन्होंने बना दिया।
0: हाँ जॉन्सी,
1: आखिर बना दिया उन्होंने मास्टरपीस सू।
0: हाँ, उन्होंने बना दिया।
1: उन्होंने बचा दिया मुझे, उन्होंने मेरी जान बचा ली सू, बचा लिया उन्होंने मुझे, उन्होंने मरने से बचा लिया मुझे सू।
0: हाँ
1: मास्टरपीस।
0: हाँ
1: मास्टरपीस, वो आखिरी पत्ता, वो आखिरी पत्ता।
2: डबडबाई आंखों से जॉन्सी ने एक बार फिर से खिड़की के बाहर देखा। वो आखिरी पत्ता वही था जो अब मास्टरपीस बन गया था।
3: ग्रीनिच गांव के कलाकार एक एक करके आ रहे थे और उस आखिरी पत्ते को विस्मय और श्रद्धा से निहार रहे थे। जॉन्सी और सू की आंखों से कृतज्ञता के आंसू बह रहे थे, मानो वे अश्रु अविरल बहकर उस बूढ़े कलाकार को श्रद्धांजलि दे रहे हों।
4: तो श्रोताओं, अभी आपने सुना ये कार्यक्रम वो आखिरी पत्ता। आशा है कि ये कार्यक्रम आपको जरूर पसंद आया होगा। तो अब हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अजीत को
5: और उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी कुसुमलता, जगबंधु, चेतना के साथ विमलेश को आज्ञा दीजिए।
4: नमस्कार, नमस्कार।
6: उमंग, उमंग, उमंग, उमंग, उमंग।
7: श्रोताकൾ കേട്ടത് NCERT സ്പോൺസേർഡ് പരിപാടി ഉമംഗ്.
8: ആകാശവാണി FM വാർത്തകൾ.
7: ഉപരാഷ്ട്രപതി CP രാധാകൃഷ്ണൻ ലക്ഷദ്വീപിലെ അഗത്തിയിൽ ഫിഷറീസ് മൃഗസംരക്ഷണ ക്ഷീരവികസന മന്ത്രാലയം സംഘടിപ്പിച്ച സൌഹൃദ പരിപാടിയിൽ മുഖ്യാതിഥിയായി പങ്കെടുത്തു. മിഷൻ രംഗിൻ മച്ചിലി 2031 കർമ്മ പദ്ധതികൾക്ക് അദ്ദേഹം തുടക്കം കുറിച്ചു. 2 ദിവസത്തെ കിർഗിസ്ഥാൻ സന്ദർശനത്തിന് ബിഷ്കെക്കിലെത്തിയ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ഫ്രണ്ട് ഓഫ് ഇന്ത്യ പ്രതിനിധികളുമായി കൂടിക്കാഴ്ച നടത്തി. ബിഷ്കെക്കിലെ മഹാത്മാഗാന്ധി മെമ്മോറിയൽ പാർക്കിൽ ഗാന്ധിജിയുടെ പ്രതിമയിൽ പ്രധാനമന്ത്രി പുഷ്പാഞ്ജലി അർപ്പിച്ചു. ഇന്ത്യൻ നാവികസേനയുടെ ഡൈവിംഗ് സപ്പോർട്ട് വെസലായ INS നിപുൺ മുംബൈയിലെ നേവൽ ഡോക്യാർഡിൽ കമ്മീഷൻ ചെയ്തു. നിസ്തർ ക്ലാസ്സിലെ 2 ഡൈവിംഗ് സപ്പോർട്ട് വെസലാണിത്. ഇന്ത്യ ബ്രസീൽ ഉഭയകക്ഷി വ്യാപാരം 2030 $30 ബില്യൺ വരെ ഉയർത്താൻ സാധിക്കുമെന്ന് ഇരു രാജ്യങ്ങളിലെയും വ്യാപാര സെക്രട്ടറിമാർ. ബ്രസീലിൽ ഇന്ത്യ ബ്രസീൽ